घिंद्रेटे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घेगे घ